0: घटना च प्रसारिता। मध्यनेपाले आकस्मिक जलप्रलयेन मृतकानां संख्या समेध्य 68-70 संवृत्ता। अद्यापि मृतवपुंसी संप्राप्यन्ते। अस्यां घटनायां 2500 जनाः विलुप्ताः सन्ति। संकटस्य पंचमे दिने सहायोद्धार कर्मचारिणः द्रुतगत्या विलुप्तानाम् अन्वेषणाय कार्यं कुर्वन्ति। अष्टसु अपि प्रभावित जनपदेषु शवाः प्राप्ताः। नेपालस्य नेशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन एंड मैनेजमेंट अथॉरिटी NDRRMA इत्यनेन उक्तं यत् इदानीं यावत् 86-100 जनाः सुरक्षापूर्वकं निष्कासिताः। एतेषु 27,200 वैदेशिक नागरिकाः अपि वर्तन्ते। निफ्ट संस्थायाः 18 परिसराणां 80% स्नातक छात्रान् संबोधयितुम् अद्य राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः नवदेहलीं समायास्यति। एषः दीक्षांत समारोहः छात्राणां शैक्षणिक प्रयासानां सिद्धिरूपेण आयोज्यते। ओडिशा राज्ये नूतन वृष्ट्या जलाप्लावन संकटः अतीव भीषणो जातः। उत्तर क्षेत्रेषु नदीनां जलस्तरः झटिति वर्धते। ऋतु विभागेन बालेश्वर खेजर मयूरभंज क्षेत्रेषु अतिवृष्टिपरा संचेतना प्रख्यापिता। तटवर्ती जनाश्च सावधानतया स्थातुम् उपादिष्टाः। इति वार्ताः।
1: आकाशवाणी कारवार।
2: आत्मीय केळुगरे, संदेश संगम ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 5:30-6 ಹಾಗೂ ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ 8
3: ಸಂಗಮ ಸಂಗಮ
2: ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂದೇಶಗಳನ್ನಾಧರಿಸಿದ ಇವೆರಡೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740
4: ಒಂದು ಕಾವ್ಯ ಸಂದೇಶ
3: ನವ್ಯ ಸಂದೇಶ
2: ಸಂದೇಶ ಸಂಗಮಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಹಿಂದಿನ ದಿನವೇ ಸೂಚಿಸುತ್ತೇವೆ. ಆ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂದೇಶಗಳ ಮೂಲಕ ಕಳುಹಿಸಿಕೊಡಬಹುದು ಅಥವಾ ಬಿಳಿ ಹಾಳೆಯಲ್ಲಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಬರೆದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸುವಂತೆ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಕಳುಹಿಸಿಕೊಡಬಹುದು. ಇನ್ನು ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ, ಇದರಲ್ಲಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಪ್ರಸಾರಗೊಂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಕುರಿತ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನ ಸಂದೇಶಗಳ ಮೂಲಕ ದಾಖಲಿಸಬಹುದು. ಇವೆರಡೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740 ನೆನಪಿಡಿ, ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 5:30 ಸಂದೇಶ ಸಂಗಮ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ 8 ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ, ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಕೆಲವು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ.

0: चाय सब तत्काल छोड़ देनी चाहिए, फिर दमा गायब हो जाएगी।
1: काफी जानकारी मिली टीचर।
2: और उपयोगी जानकारी भी। नमस्ते और धन्यवाद टीचर।
1: नमस्ते और धन्यवाद टीचर।
0: नमस्ते बच्चों।
3: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ರಾಧಾಪ್ರತಿ. ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಶ್ರೇಯಾ ಆರ್ ಹಾಗೂ ಧೃತಿ ಸಿ.

0: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು. ನಿಲಯದ ಈ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಮುಗಿಸುವ ಮುನ್ನ ಸಂಜೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ.
1: विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. अभी कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम सखी सहेली.

0: तस्य सङ्कल्पपूर्तये युवकानां योगदानम् अधिकृत्य राष्ट्रपतिः अवदत् यत् छात्राः केवलम् उद्योगान्वेषकाः न भवेयुः अपि तु उद्योगप्रदातारः भूत्वा अन्येभ्यः अपि वृत्त्यवसरान् सृजेयुः। राष्ट्रपतिः मुर्मुः असूचयत् यत् विगत चतुर्षु दशकेषु निफ्ट इत्यस्य छात्रैः विशेषज्ञैश्च राष्ट्रियान्ताराष्ट्रियस्तरे महत्वपूर्णाः उपलब्धयः अर्जिताः येन भारतस्य प्रतिष्ठा प्रवर्धिता। अत्रावसरे केन्द्रीय वस्त्रमन्त्री गिरिराजसिंहः अवदत् यत् अष्टोत्तरद्विसहस्रतमे वर्षे तत्कालीनः राष्ट्रपतिः डॉ एपीजे अब्दुल कलामः निफ्ट दीक्षान्त भाषणं प्रदत्तवान्। अष्टादश वर्षेभ्यः परं पुनः राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः छात्रेभ्यः शुभाशीर्वादं प्रदत्तवती। सा अकथयत् यत् अद्य प्रायः चतुस्सहस्रं छात्राः उपाधिपत्राणि प्राप्तवन्तः। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारतीयनौसेनया अद्य मुम्बईनगरस्थे नौसेनागोदीप्राङ्गणे निस्तारवर्गस्य द्वितीयः निमज्जनसहायकपोतः आईएनएस निपुण विधिवत् नौसेनायां सम्मेलितः। समारोहं सम्बोधयन् नौसेनाप्रमुखः एडमिरल कृष्णस्वामीनाथन् अवदत् यत् रणनीतिकपरिवर्तनस्य अस्मिन् समये समुद्रे बहुक्षेत्रीयगभीरजल अभियानेभ्यः नौसेनायाः विशिष्ट अन्तर्जालीयक्षमतासु निपुण इति पोतः एकं सशक्तं संयोजनं भविष्यति। विशाखापत्तनं स्थितया हिन्दुस्तान शिपयार्ड लिमिटेड इत्यनया संस्थया स्वदेशी ज्ञानेन परिकल्पितः निर्मितश्च निपुणपोतः निमज्जनस्य अथ च अन्तर्जालीय अभियानानां विविधानाम् आवश्यकतानां पूर्णाय विशेषतया निर्मितः। नेपालदेशे गतसप्ताहे विनाशकारी जलाप्लावनेन मृत्तिकास्खलनेन च मृतानां संख्या 3-9 यावत् वर्धिता। प्रायः 7,400+ जनाः विलुप्ताः एव सन्ति। नेपालदेशस्य राष्ट्रिय आपत् संकट न्यूनीकरण प्रबन्धन प्राधिकरणस्यानुसारं रविवासरात् एषा संख्या वर्धिता अस्ति। नेपालदेशस्य 8 प्रभावितमण्डलेभ्यः शवाः प्राप्ताः, रक्षकाः लुप्तान् अन्वेष्टुं रक्षयितुं च लग्नाः सन्ति। अत्रान्तरे प्रायः विभिन्नासु जलविद्युत् परियोजनासु न्यूनातिन्यूनं 33%+ यावत् कर्मकराः बाधिताः इति मन्यन्ते। तिब्बत क्षेत्रे सम्प्रति मृतकानां संख्या 16 अस्ति, 43%+ यावत् जनाः लुप्ताः सन्ति इति उच्यते। भारतीयः टेबल टेनिस क्रीडकः अंकुर भट्टाचार्यः इत्येषः चेक रिपब्लिक इत्यत्र WTT फीडर ओलोमौक स्पर्धायां स्वस्य प्रथमं WTT पुरुषैकल उपाधिं विजितवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणी
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಹಾಗೂ ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಗಳ ವಾರ್ತಾಪತ್ರಗಳು ಓದುತ್ತಿರುವವರು ಹರ್ಷವರ್ಧನ್ ಶೀಲವಂತ್. ಮೊದಲಿಗೆ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ವಾರ್ತಾಪತ್ರ. ದೇಶದ ಯುವಜನತೆ ಬುದ್ಧ ಬಸವ ಅವರ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಾದ ಭಗತ್ ಸಿಂಗ್, ರಾಜ್ಗುರು, ಸುಖದೇವ್, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅವರ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವಂತೆ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆರ್ಎನ್ ಶೆಟ್ಟಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಭಾರತ್ ನೆಟ್ ಯೋಜನೆಯ ವೇಗವರ್ಧಿಸಲು ಬಿಎಸ್ಎನ್ಎಲ್ ಆದ್ಯತೆ ನೀಡಿದೆ ಎಂದು ಟೆಲಿಕಾಂನ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ವಿಭಾಗದ ಹಿರಿಯ ಪ್ರಧಾನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಧನಂಜಯ್ ಕುಮಾರ್ ತ್ರಿಪಾಠಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಬಿಎಸ್ಎನ್ಎಲ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಗಳ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ ಅವರು, ಸ್ವದೇಶಿ 4G ತಂತ್ರಜ್ಞಾನ ವಿಸ್ತರಣೆ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸಂಪರ್ಕ ಬಲವರ್ಧನೆಯ ಕ್ರಮ ವಹಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. ನೂತನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ 2020 ಕೌಶಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಮೌಲ್ಯಾಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಒತ್ತು ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಖಾತೆ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ

0: शाबाश, आगे आगे।
1: बिन बदरावर से सावन।
0: शाबाश, चलो आगे आगे आगे बढ़ो।
1: चारु चंद्र की चंचल चितवन, बिन बदरावर से सावन।
0: फिर से चलो।
1: चारु चंद्र की चंचल चितवन, बिन बदरावर से सावन।
0: शाबाश, आगे आगे आगे।
2: ರತ್ನಮಾಲಾ ಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮೈಸೂರು ಮಲ್ಲಿಗೆ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ, ಕೆಎಸ್ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿಯವರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಸಿ ಅಶ್ವಥ್ ಅವರ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶನ.

0: भारत के लिए मैच का एकमात्र गोल किया। भारतीय टीम का अगला मुकाबला बृहस्पतिवार को मेजबान उज्बेकिस्तान से होगा। दिग्गज फुटबॉल खिलाड़ी लियोनेल मेसी ने आज अंतर्राष्ट्रीय फुटबॉल से संन्यास की घोषणा कर दी है। मेसी ने अर्जेंटीना के लिए रिकॉर्ड 207 मैच खेले। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಸಮಯ 11:05:07. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೊಂದಿಗೆ ನಿಲಯದ ಇಂದಿನ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಗುವುದು. ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ನಿಲಯದ ನಾಳೆಯ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಮುಂಜಾನೆ 5:53 ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವರಿಗೆ ಸುವರ್ಣ ಶಿವಾನಂದ್ ಕೋರುವ ಶುಭರಾತ್ರಿ. ಜೈ ಹಿಂದ್.